0: Center, 95.5. North, South, 95.6. East, West, 98.2.
1: You are listening to your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Sakar Beats.
4: Sakar Beats.
3: संगीत प्रेमी श्रोतियानो नमस्कार सुस्वागतम सुप्रभात मैं आशा करते कि आप ठीक आहत मजेत आहत एंड ट्यूनिंग करते आहत ऑन ऑरेंज फ्री रेडियो मनोरंजन रसिक होता सा सलाई भारी कार्यक्रम आहे 10 वाजता पर्यंत तर रसिकोने हमीस प्रमाणे आमची साथ अपन नक्कीच द्या कार्यक्रमाचा शेवट पर्यंत म्हणजे 10 वाजता पर्यंत आणि रसिक हो जसे की मी नेहमीच म्हणते की आपलाच कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा आपण पुरेपूर आनंद घ्या 10 वाजतापर्यंत तर सिखो शुभारंभ करूया आजचा आपला सकाळ बीच कार्यक्रम

तरसी खोपरात नहीं दिवसाचे सर्वात सुंदर सुरुवात आहे. दिवसाचे सुरुवात देवाच्या नाम स्मराने करा. श्रद्धा प्रेम आणि सकारात्मकतेने आजचा दिवस उचलून निघो. तर सिखो आणखी एक भक्ती गीताचा आस्वाद आपण घेऊया. लावती भंडार इन द व्हॉइसेस ऑफ अतुल आणि साथी कलाकारांच्या.

0: Sakar Beats.
1: Sombar te Shukravar.
0: Sakari 9 to 10 a.m.
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
4: रसिको पुन्हा एकदा नमस्कार, सुस्वागतम, सुप्रभात. आपल्या सर्व प्रिय श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत असो. नव्या दिवसाची सुरुवात करूया ईश्वराच्या नामस्मरणाने, सकारात्मक विचारांनी आणि भक्तीच्या सुरांनी. आणि मी आहे तुमच्या सोबत 10 वाजतापर्यंत. आणि रसिक रिएक्शन तुम्हा सगळ्यांसाठी या पुढील अप्रतिम गीताची निवड आपण केलेली आहे वेसावची पारू इन द व्हॉइस ऑफ वैशाली सामंत.

तर रसिको असं म्हटलं जातं की जुन्या गाण्यामध्ये काहीतरी विशेष असतात आणि काही गाणी कधीच जुनी होत नाहीत. काळ बदलतो पण त्याचा गोडवा कायम राहतो. तर ऐकूया शशिकांत नारायण यांच्या सुमधुर आवाजात पुरी सांगताय.

0: RM3 Radio.
1: Sakar Beats.
2: Sombar te Shukravar.
3: Sakari 9 to 10 a.m.
4: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
5: RM3 Manoranjan Radio.
6: रसिकोपुन है एक दान नमस्कार सुस्वागतम सुप्रभात जन्नी हल्लीच रेडिओ मनोरंजन वर ट्यूनिंग केली आहे सकाळ बीच कार्यक्रम सालोन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी एन ओ सी टू ब्रिंग सम धमाल बीच 10 वाजतापर्यंत तर सिखोनी हमीस प्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या आणि या क्षणी तुम्हा सगळ्यांसाठी या पुढील गीतास निवड आपण केलेली आहे सावरी मना टेकन फ्रॉम द मूवी मितवा

रसिकोया प्रेम भरल्या वातावरणात आपण थोडस राहूया. रसिको ज्याच्या आठवणीने चेहऱ्यावर नकळत हसू उमटते त्यालाच कदाचित प्रेम म्हणतात. तर ऐकूया हर्षवर्धन वावे यांच्या रोमॅन्टिक आवाजात प्रेमाची धून.

0: हाय, ऐक ना,
1: बोल ना।
0: मी बॉयफ्रेंड, तू गर्लफ्रेंड होशील का?
1: काय
0: असं तुझ्या मैत्रिणीला सांगायचंय, मी तिच्यावर खूप प्रेम करतो ग।